वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

तू कट कट यंतर सर्व निरंतर जी, हर एको पुरख समाना, एक दाते एक भेखारी जी, सब तेरे चोज विडाना।

भगत से भगत भले जन नानक जी, जो भाव है मेरे हर भगवंता, तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू ने चल करता सोई, तुदे आपे भाव है सोई वरत जी, तू आपे करह सोई, तुदे